0: मुगच्छा ऐको प्यानो कुम्भनाथ कार्यक्रमात आउलिडिया रोड्रिगस उजरे तुमका समय स्थान नमस्कार कुम्भनाथ कार्यक्रमात आतामी ऐकोव्या पहिलेंगीत साहित्य रोशन क्रास्तानी लॉयड रेगो संगीत विनिल वेगस गायलेले जावना साथ प्रज्योत डेसा गीत तुझो मोग मका असला
1: तुझ

देशमुख लगीत, साहित्य लॉयड रेगो, संगीत विनिल वेगस, गायलेले जाऊन असात प्रज्योत डेसा आणि मेघना सल्डाना, गीत जिनियंत येत.

या गीता सवे आईचे ये कार्यक्रम संपयता मुकल्या कोंगनीनाथ कार्यक्रमान मेलता देव बरे करू। येदोळवरेक कोंगनी पदा कोंगनीनाथ कार्यक्रम ऐकून असल्यात ऐकून रावात रेडिओ निनाद 90.4 FM हे जनमनाचे नाद तरंग।

स्वागतचा ऐकोप्यानो कोंगनीनाथ कार्यक्रमात आव लिडिया रॉड्रिगस उजरे तुमका समयस्तांग नमस्कार. कोंगनीनाथ कार्यक्रमात आता आमी ऐकोव्या पहिलें गीत साहित्य रोशन क्रास्तानी लॉयड रेगो संगीत वेनिल वेगस गायलेले जावन आसात प्रज्योत डेसा गीत तुझो मोग म्हाका आसला.

मुकले गीत साहित्य लॉयड रेगो, संगीत विनिल वेगस, गायलेले जावना साथ प्रज्योत डेसा आणि मेघना सल्डाना, गीत जीनियंत ये

या गीता सवे आईचे ये कार्यक्रम संपयता हूँ मुकल्या कोंगनीनाथ कार्यक्रमान मिलता देव बरे करूँ इदोळवरेक कोंगनी पदा कोंगनीनाथ कार्यक्रम ऐको नसल्यात ऐकून रावात रेडिओ निनाद 90.4 FM हे जनमनाचे नाद तरंग